ਗੁਰੂ ਰੂਪ ਸਤਸੰਗ ਜੀਓ ਫਤਿਹ ਪ੍ਰਵਾਨ ਕਰਨੇ। ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। ਮਨੁੱਖ ਇੱਕ ਐਸਾ ਜਨਮ ਹੈ, ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਮਨੁੱਖ ਕਈ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਹੋਰ ਜ਼ਿੰਦਗੀ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦਾ ਹੈ। ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰੋਂ ਹੀ ਸਮਾਜ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ, ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰੋਂ ਹੀ ਰਾਜਨੀਤੀ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ, ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰੋਂ ਹੀ ਧਰਮ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ। ਸਮਾਜਿਕ ਜੀਵਨ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਹੈ ਮਨੁੱਖ ਨੇ, ਰਾਜਨੈਤਿਕ ਜੀਵਨ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਹੈ ਮਨੁੱਖ ਨੇ, ਔਰ ਧਾਰਮਿਕ ਜੀਵਨ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਹੈ ਮਨੁੱਖ ਨੇ। ਮਨੁੱਖ ਦਾ ਜਨਮ ਹੋਇਆ, ਫਿਰ ਮਨੁੱਖ ਨੇ ਸਮਾਜ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਹੈ, ਮਨੁੱਖ ਨੇ ਰਾਜਨੀਤੀ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਹੈ, ਮਨੁੱਖ ਨੇ ਧਰਮ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ। ਰਾਜਨੀਤੀ ਤੇ ਸਮਾਜ ਨੂੰ ਇਸ ਵਕਤ ਨਾ ਲਈ, ਕਿਉਂਕਿ ਆਪਾਂ ਧਾਰਮਿਕ ਮੰਦਿਰ ਦੇ ਵਿੱਚ ਬੈਠੇ ਹਾਂ ਤੇ ਮਹਾਨ ਧਰਮ ਦੇ ਸਾਗਰ, ਧਰਮ ਦੇ ਕੇਂਦਰ ਧੰਨ ਗੁਰੂ ਹਰ ਰਾਏ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਉਤਸਵ ਮਨਾ ਰਹੇ ਹਾਂ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਗੱਲ ਤੇ ਧਰਮ ਦੀ ਕਰਾਂਗੇ। ਜਿਨ੍ਹਾਂ ਕੋਲ ਧਾਰਮਿਕ ਜੀਵਨ ਹੈ ਉਹ ਕਰੋੜਾਂ ਚ ਇੱਕ ਕਦ ਨੇ, ਹਜ਼ਾਰਾਂ ਚ ਸੈਕੜਿਆਂ ਚ ਇੱਕ ਕਦ ਨੇ। ਜਨ ਨਾਨਕ ਕੋਟਨ ਮੇ ਕਿਨਹੂੰ ਗੁਰਮੁਖ ਹੋਏ ਪਛਾਣ, ਕੋਟਨ ਮੇ ਨਾਨਕ ਕੋ ਨਾਰਾਇਣ ਜੈ ਜੀ। ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਕਰੋੜਾਂ ਚ ਕੋਈ ਇੱਕ ਅਦ ਨਾਰਾਇਣ ਜਿਸ ਦੇ ਚੇਤੇ ਦੇ ਚ ਹੈ, ਨਾਰਾਇਣ ਜਿਹਦੀ ਸਮਝ ਦੇ ਚ ਹੈ। ਗੁਰਦੁਆਰੇ ਬੈਠਾ ਹੈ, ਗੁਰੂ ਦੀ ਗੋਦ ਚ ਬੈਠਾ ਹੈ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਪਤਾ ਇਹ ਮੇਰਾ ਗੁਰੂ ਹੈ, ਨਾ ਗੁਰੂ ਦੀ ਅਜ਼ਮਤ ਦਾ ਪਤਾ, ਨਾ ਗੁਰੂ ਦੀ ਮਹਾਨਤਾ ਦਾ ਪਤਾ, ਨਾ ਗੁਰੂ ਦੇ ਗਿਆਨ ਦਾ ਪਤਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਅਕਸਰ ਮੈਂ ਇਹ ਦੋ ਬੋਲ ਹਰ ਜਗ੍ਹਾ ਬੋਲਦਾ ਔਰ ਹਰ ਵਕਤ ਬੋਲਦਾ, ਜੋ ਮੇਰੀ ਸਮਝ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਹੋਵੇਗਾ ਪਰਮਾਤਮਾ, ਹੈ ਪਰਮਾਤਮਾ, ਜ਼ਰੇ ਜ਼ਰੇ ਚ ਹੈ, ਰੋਮ ਰੋਮੇ ਚ ਹੈ, ਹੋਵੇ ਪਿਆ, ਜੋ ਮੇਰੀ ਸਮਝ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਦੂਸਰਾ, ਜੋ ਮੇਰੇ ਚੇਤੇ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ, ਜੋ ਮੇਰੀ ਸਿਮਰਤੀ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਹੋਵੇਗਾ ਜ਼ਰੇ ਜ਼ਰੇ ਚ ਪਰਮਾਤਮਾ, ਮੇਰੀ ਸਮਝ ਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਹੋਵੇਗਾ ਰੋਮ ਰੋਮ ਵਿੱਚ ਪਰਮਾਤਮਾ, ਮੇਰੀ ਸਿਮਰਤੀ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਦੁਨੀਆਂ ਭਰ ਦੇ ਅਵਤਾਰੀ ਪੁਰਸ਼ਾਂ ਨੇ ਆਖਿਆ, ਯਾਦ ਕਰੋ, ਚੇਤੇ ਕਰੋ, ਸੰਸਕ੍ਰਿਤ ਵਿੱਚ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਸਿਮਰਨ ਕਰੋ, ਚੇਤੇ ਕਰੋ, ਯਾਦ ਕਰੋ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਹੈ, ਮੈਂ ਦੁਹਰਾਵਾਂ ਸ਼ਬਦਾਂ ਨੂੰ, ਅਸੀਂ ਈਸ਼ਵਰ ਨੂੰ ਗਵਾ ਨਹੀਂ ਸਕਦੇ, ਭੁਲਾਇਆ ਹੈ, ਬੁਲਾ ਸਕਦੇ, ਭੁੱਲ ਗਏ, ਭੁੱਲਿਆ ਕਿਉਂ, ਸਮਝਦੇ ਚ ਨਹੀਂ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਦੋ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਪਰਮਾਤਮਾ ਨਹੀਂ ਹੈ, ਉਂਝ ਵਿਆਪਕ ਹੈ, ਸਭ ਜਗ੍ਹਾ ਹੈ, ਪਰ ਦੋ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਨਹੀਂ ਹੈ। ਕਿਹੜੀ ਦੋ ਜਗ੍ਹਾ ਤੇ ਨਹੀਂ ਹੈ? ਸਮਝਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ, ਚੇਤੇ ਦੇ ਚ ਨਹੀਂ, ਬਾਕੀ ਸਭ ਜਗ੍ਹਾ। ਐਸੀ ਕੋਈ ਜਗ੍ਹਾ ਨਹੀਂ ਜਿੱਥੇ ਰੱਬ ਨਹੀਂ ਹੈ। ਪਰ ਫਿਰ ਵੀ ਧਾਰਮਿਕ ਵਿਦਵਾਨ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਦੋ ਥਾਵਾਂ ਤੇ ਨਹੀਂ ਹੈ, ਬਾਕੀ ਸਭ ਜਗ੍ਹਾ ਹੈ, ਸਮਝਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ, ਚੇਤੇ ਦੇ ਚ ਨਹੀਂ ਹੈ। ਪਸ਼ੂ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੱਸਦੀ ਹੈ, ਇਹਨੂੰ ਮਾਂ ਬਹਿਣ ਦੀ ਸਮਝ ਨਹੀਂ, ਇਹਨੂੰ ਪਰਿਵਾਰ ਦੀ ਸਮਝ ਨਹੀਂ। ਮਨੁੱਖ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੱਸਦੀ, ਇਹਨੂੰ ਨਿਰੰਕਾਰ ਦੀ ਸਮਝ ਨਹੀਂ ਹੈ। ਇਹਦਾ ਵਿਵਹਾਰ ਦੱਸਦਾ, ਇਹਦੀ ਤਰਜ਼ ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੱਸਦੀ ਹੈ, ਇਹਦੀ ਜੀਵਨ ਸ਼ੈਲੀ ਦੱਸਦੀ ਹੈ, ਪਰਮਾਤਮਾ ਦੀ ਸਮਝ ਨਹੀਂ। ਧੰਨ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਜਨਮ ਤੇ ਹੋ ਗਏ, ਤੇ ਹੁਣ ਮੈਂ ਇਹ ਵੀ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਜਨਮ ਬੱਚੇ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਕਦੀ ਕਦੀ ਸੰਸਾਰ ਵਿੱਚ ਕੁਝ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਮਹਾਨ ਰੂਹਾਂ ਦਾ ਜਨਮ ਵੀ ਹੋਇਆ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਅਸੀਂ ਕਹਿ ਸਕਦੇ ਹਾਂ ਬੁੱਢਿਆਂ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਜਨਮ ਹੋਇਆ। ਚੀਨ ਦੇ ਵਿੱਚ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਲਾਓਤਸੇ ਜਿਹੜਾ ਸੰਤ ਹੋਇਆ, ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਬੁੱਢਿਆਂ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪੈਦਾ ਹੋਇਆ। ਤੇ ਬੁੱਢੇ ਤੋਂ ਮੁਰਾਦ ਜਨਮ ਤੋਂ ਸਮਝਦਾਰ ਸੀ, ਜਨਮ ਤੋਂ ਗਿਆਨੀ ਸੀ,
जन्म तो सूझवान से, जन्म तो दूरदृष्ट से। भट्ट गुरु अर्जन देव जी महाराज कहंदन ते जन्मत गुरमत ब्रह्म पछाणियो। ए गुरु अर्जन देव जी, तुसी ते जमदे ही ब्रह्म गए ने। हे गुरु अर्जन देव जी महाराज, थोड़े शरीर का जन्म होया, शरीर के नाल नाल धर्म का जन्म होया, ते जन्मत गुरमत ब्रह्म पछाण। कहंदे ने धन गुरु अर्जन देव जी महाराज 2.5 साल दे सन, ते गुरु अमरदास जी महाराज का सिंघासन गोविंदवाल साहब की गल है, चढ़न की कोशिश पे करते सन, उपर तखत ते चढ़न की कोशिश पे करते सन। भजे हुए माता भानी जी आए, उन्होंने चुक लिया, आखिया लाल जी ए गुरु नानक का तखत है, ये तीजे गुरु नानक का सिंघासन है, इस ते बैठने की कोशिश ना करो, इस ते आइंदा ना चढ़ना। प्यार नाल डांटदे होया बच्चे नूं कह रहे हैं, बालक गुरु अर्जन देव जी, इस तखत ते नहीं बैठना, चढ़न की कोशिश ना करनी, ये गुरु नानक का सिंघासन है। गुरु अमरदास जी महाराज सुते सिदा गए, भानी दे हथों 2.5 साल दे इस बच्चे नूं लैके बालक गुरु अर्जन देव जी नूं सिंघासन ते बिठा दिता। आखिया बहुता बाणी का बहुता, ये ते बाणी दा जहाज है, जे ए नहीं सिंघासन ते बैठेगा ते होर कौन बैठेगा, ये ते धुर दरगाहों बैठे होया, इनू ते रब ने बिठाया, इनू ते परमात्मा ने बिठाया, ये ते प्रभु दी गोद विच है, और इस दे आसरे ते पता नहीं कितनियां नूं परमात्मा दी गोद हासिल होवेगी। ये ते बहुत है, ये ते जहाज है, इहदे आसरे पता नहीं कितने पार होणगे, ये नहीं बैठेगा ते कौन बैठेगा। जन्म तो बुजुर्ग कोई करोड़ा च एक अद, कदी कदी जन्म सारियां दे बच्चे दी तरह होंदा, शरीरक तौर ते भी बच्चे, दिमागी तौर ते भी बच्चे, ना समझी कुछ भी पता नहीं। कदी कदाई संसार दे इतिहास दे च कोई बुढ़िया दी तरह पैदा होंदा है। चीन दे च कथा है भई लाद से बुढ़िया दी तरह पैदा होया, भाव जन्म तो गया नहीं हो। कबीर बारे कहंदे ने कमल तो पैदा होया, विष्णु नूं कहंदे ने कमल तो पैदा होया, ब्रह्मे नूं कहंदे ने कमल तो पैदा होया, नहीं जन्म तो कमल जैसे सन, डुबे नहीं गर्क नहीं होए, समझ सी। जैसे पानी दे कमल डुबदा नहीं, जिहड़े मनुख संसार दे डुबन ना, पदार्थां दे डुबन ना, वो कमल दी तरह होंदे ते डुबे हुए ने, सहजे सहजे फिर तैरना ते निर्लेप होना सिख देने, पर कोई जन्म तो भी निर्लेप होंदे, उन्हां नूं कहिंदे ने इन्हां दा जन्म ते कमल तो है, भाव कमल जैसे ने, कमल डुबदा नहीं। गुरु नानक देव जी महाराज कहिंदे ने हम दे खां तै डुबे आए, पहले पातशाह जी दा वाह, महाराज कहिंदे मैं ते देखदा डुबे पे, डुबे पे, सुते सिद्ध गल आ गई तो मैं अर्ज करा, पानी विच कुत्ते तैर देने, गौवां भी तैर दिया ने, मज्जां भी तैर दिया ने, पानी विच चीते भी तैर के लंघ जांदे ने। मैं केरला दे देख के दंग होया सी, बहुत पुरानी गल, 60 फुट डूंगा पानी हाथी नहावे पिया, कि नहा के बाहर निकला हाथी तैर रहे, पहाड़ वर्गा शरीर तैर रहे, हाथी तैर रहे ने, गौवां तैर दिया ने, घोड़े तैर रहे ने, मज्जां तैर दिया ने, कुत्ते तैर रहे ने, शेर तैर रहे ने, चीते तैर रहे ने, मनुख डुबदे ने, बंदा डुबदा, सिर्फ मनुख डुबदा। क्या पानी दा मनुखा नाल वैर है? मज्जां ते तैर दिया ने, कोड़े ते तैर दे, हाथी ते तैर दे ने, गौवां ते तैर दिया ने, कुत्ते भी तैर दे ने, बंदा डुबदा। क्या पानी दा मनुखा नाल वैर है? नहीं, मनुख भी जिंदा ही डुबदा है, मुर्दे ते तैर दे ने, तैर दे।
मुर्दा ते तैरता है। यूपी दे अंदर मध्य भारत दे चे सनातन मत दे कोई हिंदू संत अगर चलाना कर जाता है देही छड़ जाता है उन्हें जल प्रवाह कर दें दास संस्कार नहीं करते जल प्रवाह कर दें। पर जब जल प्रवाह कर दें तो मन मन दो दो मन दे नाल पत्थर बन दे क्यों लाश तैरन लग पैंदी हालांकि लाश जिंदा मनुख नालों भारी हो जाती है वजन बढ़ जाता है लेकिन तैरती है। हैरानगी है जिंदा डुबदे ने मुर्दे तैरदे पानी दा मनुख नाल भी वैर नहीं अगर मनुख नाल वैर है तो फिर मुर्दे भी डुबने चाहिए मुर्दा तो नहीं डुबदा जीव दा मनुख क्यों डुबदा है ये अपना बैलेंस बिगाड़ बैठता है तवाजन खो बैठता है संतुलन गवा बैठता है ता डुबदा है। लोग इसका तवाजन डामाडोल कर देता है सीमा तो वधिया होया अहंकार इसका बैलेंस बिगाड़ देता है सीमा तो वधी हुई वासना इसका संतुलन डामाडोल कर दे डुब जाता है। हम देखां तें डुबे आया इत डुब गए डुबे की पहचान की होगी उदा नितनेम डुब गया होगा नहीं करता होगा रहत वैद डुब गई होगी अमृत वेला डुब गया होगा गुरु भक्ति डुब गई होगी शील संयम डुब गया होगा दया विशालता सम दृष्टि डुबी हुई होगी हम देखां तें डुबे महाराज कहते मैं ते देखदा डुबे हुए दुनिया डुबी हुई है गर्क हुई है डुबे की पहचान की है उहदे कोल नितनेम नहीं होगा अमृत वेला नहीं होगा जप तप नहीं होगा शील संजम नहीं होगा दैवी गुण नहीं होवेंगे डुबे होगा गर्क होया होगा। कदी कदाई कोई कद मनुख अपना तवाजन अपना बैलेंस ठीक रखता है डुबदा नहीं उसे नु असी कहिंदे आ निर्लेप है कमल की तरह पानी वधदा है कमल होर उपर उठदा है धन घर दे च वध रहा है डुबदा नहीं पिया प्रभता वध रही है डुबदा नहीं पिया नहीं तो कोई प्रभता च डुबे हुए ने कोई धन संपदा दे डुबे हुए ने कोई रूप रंग दे डुबे हुए हम दे खां तें डुबे महाराज कहते मैं देखदा दुनिया ते डुबी पई है धार्मिक जीवन ते कुछ गुणा देखड़ा है सूरज अपना नूर वंडदा है संसार विच किरणा दे रहे परमात्मा का प्रकाश हिरदे च पहुंचदा है गुणा दे रहे ते गुणा तो पता चलता इत्थे चानना है सारी रोशनी सूरज दी है सारे गुण परमात्मा देने सब गुण तेरे मैं ना ही को विण गुण कीते भगत न हो मेरे घर दे च चानना है पर चानना ते सूरज दा है मेरा ते अगर हिरदे दे च गुण आ जान गुण परमात्मा देने ठीक है गुण रोशनी ने औगुण अंधेरा है जितने अवगुण होणगे उतने ही वो भटकदा होया मनुख होवेगा अंधेरा होगा जितना गुण होणगे उतने ही उहदी जिंदगी दे चानना होवेगा प्रकाश होवेगा और जीवन सही मार्ग पे चल रहा होगा। तो मैं फिर दोहरावां धन गुरु अर्जन देव जी महाराज कहिंदे ने हे प्रभु मैं तेरे मार्ग ते चलते पिया तो चलदी की है सुरत चलदी है तुसी चल के आ गए शरीर चल के आ गया पैर चल के आ गए ने इहदे नाल हाजरी असी भरी है असी गुरु की हजूरी च नहीं गए गुरु की हजूरी च सुरत जाती है शब्द नाल सुरत जुड़ेगी हाथ पैर नहीं जुड़ते इस वास्ते हाजरी भरना होर गल है गुरु की हजूरी विच चले जाना होर गल है। अगर 10,000 बंदे हाजरी पे भर देन गुरु गुरु की हाजरी पे भर देने एक दो बंदे आने गुरु की हजूरी नसीब होगी
ਕਲਗੀ ਦਰ ਪਿਤਾ ਦੇ ਰਸਨਾ ਤੋਂ ਇਹ ਬੋਲ ਨਿਕਲਿਆ ਸੀ, ਹਾਜ਼ਰ ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ, ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ ਹਾਜ਼ਰ। ਸ਼ਾਇਦ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਸਾਖੀ ਸੁਣੀ, ਹਾਜ਼ਰ ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ, ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ ਹਾਜ਼ਰ, ਜਿਤਨੇ ਬੈਠੇ ਹੋਏ ਸਨ ਉਹਨਾਂ ਦੀ ਸੁਰਤ ਉੱਥੇ ਨਹੀਂ ਸੀ, ਧਿਆਨ ਉੱਥੇ ਨਹੀਂ ਸੀ, ਸੁਰਤ ਸ਼ਬਦ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਸੀ। ਹਾਜ਼ਰ ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ ਕੁਛ ਨਹੀਂ ਪਹੁੰਚ ਸਕੇ ਸਨ, ਉਹਨਾਂ ਦਾ ਧਿਆਨ ਉੱਥੇ ਸੀ। ਗੈਰ ਹਾਜ਼ਰ ਹਾਜ਼ਰ ਚੱਲਣਾ ਤੇ ਸੁਰਤ ਨੇ ਨਾ, ਸੁਰਤ ਅਗਰ ਸ਼ਬਦ ਦੀ ਤਰਫ ਚੱਲ ਪਈ ਹੈ ਤੇ ਮੈਂ ਇਹ ਵੀ ਦੁਹਰਾ ਦਿਆਂ ਤਾਂ ਕਿ ਗੱਲ ਪੂਰੀ ਸਮਝ ਵਿੱਚ ਆਵੇ। ਸੁਰਤ ਦੇ ਤਿੰਨ ਅਰਥ ਨੇ, ਸੁਰਤ ਸੁਣਨਾ, ਸੁਰਤ ਸਮਝਣਾ, ਸੁਰਤ ਜੋੜਨਾ। ਸਰੋਤੇ ਸ਼ਬਦ ਤੋਂ ਬਣਿਆ ਸੁਰਤ, ਬਈ ਇਹ ਤੇ ਸਰੋਤਾ ਹੈ, ਇਹ ਤੇ ਸੁਰਤ ਦੇ ਚ ਸੁਣ ਰਿਹਾ। ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਦੇ ਚ ਤਿੰਨ ਘਟਨਾਵਾਂ ਘਟਦੀਆਂ ਨੇ ਇੱਕੋ ਹੀ ਸਮੇਂ। ਸੁਰਤ ਸੁਣਨਾ, ਸੁਰਤ ਸਮਝਣਾ, ਸੁਰਤ ਜੁੜਨਾ, ਇਹ ਤੇ ਸਰੋਤਾ ਹੈ, ਸੁਰਤ ਦੇ ਚ ਹੈ। ਅਗਰ ਇਹ ਸੁਰਤ ਦੇ ਚ ਹੈ ਤੇ ਇਹਨੂੰ ਸੁਰਤ ਆ ਜਾਏਗੀ, ਅਗਰ ਸੁਰਤ ਆ ਗਈ ਤਾਂ ਸੁਰਤ ਜੁੜ ਜਾਏਗੀ। ਸੁਰਤ ਸੁਣਨਾ, ਸੁਰਤ ਸਮਝਣਾ, ਸੁਰਤ ਜੁੜਨਾ, ਇਹ ਤਿੰਨ ਘਟਨਾਵਾਂ ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਦੇ ਚ ਘਟਦੀਆਂ ਨੇ। ਜਿਸ ਵਕਤ ਮਨੁੱਖ ਸੁਣਦਾ ਹੈ ਉਸੇ ਵਕਤ ਹੀ ਸਮਝ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਉਸੇ ਵਕਤ ਹੀ ਜੁੜ ਜਾਂਦਾ। ਇਹ ਘਟਨਾ ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਵਿੱਚ ਘਟਦੀ, ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਵਿੱਚ ਘਟਦੀ। ਇਧਰ ਜ਼ਬਾਨ ਨੇ ਆਖਿਆ ਵਾਹਿਗੁਰੂ, ਇਧਰ ਮਨ ਨੇ ਸੁਣਿਆ, ਇਧਰ ਮਨ ਨੇ ਸੁਣਿਆ, ਇਧਰ ਮਨ ਨੂੰ ਸਮਝ ਆ ਗਈ, ਇਧਰ ਮਨ ਨੂੰ ਸਮਝ ਆਈ, ਮਨ ਸ਼ਬਦ ਵਿੱਚ ਲੀਨ ਹੋ ਗਿਆ, ਜੁੜ ਗਿਆ। ਮਨ ਤੂੰ ਜੋਤ ਸਰੂਪ ਹੈ ਆਪਣਾ ਮੂਲ ਪਛਾਣ, ਜੁੜ ਗਿਆ ਜੋਤੀ ਜੋਤ ਰਲੀ ਸੰਪੂਰਨ, ਇਹ ਜੋਤ ਦੇ ਜੋਤ ਹੋ ਗਏ, ਜੀਵਨ ਯਾਤਰਾ ਸੰਪੂਰਨ ਹੋ ਗਈ। ਹੁੰਦੀ ਇੱਕ ਛਿੰਨ ਵਿੱਚ ਹੈ, ਨਿਰਮਾਉਣ ਕੀਰਤਨ ਗਾਵੋ ਕਰ ਤੇਕਾ ਨਿਮਕ ਸਿਮਰਤ ਜਿਤ ਛੂਟ ਹੈ। ਨਿਮਕ ਨਿਮਕ ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਹੈ। ਇੱਕ ਚਿੱਤ ਜੈ ਇੱਕ ਛਿੰਨ ਦੇ ਆਇਓ, ਕਾਲ ਫਾਸ ਕੇ ਬੀਚ ਨਾ ਆਇਓ। ਇੱਕ ਛਿੰਨ ਇੱਕ ਨਿਮਕ, ਇਹਨੂੰ ਅਤਕਥਨੀ ਨਾ ਸਮਝ ਲੈਣਾ। ਕਿਸੇ ਕਮਰੇ ਵਿੱਚ 50 ਸਾਲ ਦਾ ਅੰਧੇਰਾ ਹੋਵੇ, ਗੁੱਪ ਅੰਧੇਰਾ ਹੋਵੇ, ਉਸ ਅੰਧੇਰੇ ਨੂੰ ਕੱਢਣ ਵਾਸਤੇ 50 ਸਾਲ ਲੱਗਣਗੇ? ਨਹੀਂ, ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਲੱਗੇਗਾ, ਬੱਤੀ ਜਲਾਈ ਦੇ ਗਿਆ। ਜਨਮਾਂ ਜਨਮਾਂਤਰਾਂ ਦੇ ਪਾਪ ਦੁੱਖ ਸੰਤਾਪ ਤੇ ਅੰਧੇਰਾ, ਇਹਨੂੰ ਕੱਢਣ ਵਾਸਤੇ ਕਈ ਜਨਮ ਲੱਗਣਗੇ? ਨਹੀਂ, ਇੱਕ ਸੈਕਿੰਡ ਲੱਗੇਗਾ। ਟੁੱਕ ਦਮ ਕਰਾਰੀ ਜੋ ਕਰੋ ਹਾਜ਼ਰ ਹਜ਼ੂਰ ਖੁਦਾ, ਇੱਕ ਦਮ ਦੇ ਟਿਕ ਜਾਓ ਖੁਦਾ ਹਾਜ਼ਰ ਨਾਜ਼ਰ, ਤੇ ਇੱਕ ਦਮ ਹੀ ਅੱਜ ਹੈ। ਬਾਬਾ ਫਰੀਦ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਆਜ ਮਿਲਾਵਾ ਸ਼ੇਖ ਫਰੀਦ, ਟਾਕਮ ਕੂੰਜਣੀਆਂ ਮਨੋ ਮਚਿੰਦਰੀਆਂ। ਮੈਂ ਪਾਣੀ ਹੁਣ ਪੀਵਾਂ, ਪਿਆਸ ਕੱਲ ਮਿਟੇਗੀ ਕਿ ਹੁਣੇ ਮਿਟਦੀ? ਮੈਂ ਭੋਜਨ ਹੁਣ ਛਕਾਂ, ਹੁਣੇ ਭੁੱਖ ਮਿਟਦੀ ਹੈ ਜਾਂ ਮਹੀਨੇ ਬਾਅਦ ਮਿਟਦੀ ਹੈ? ਮੈਂ ਨਾਮ ਹੁਣ ਜਪਾਂ, ਫਲ ਅਗਲੇ ਜਨਮ ਵਿੱਚ ਮਿਲੇਗਾ? ਸਾਲ ਦੋ ਸਾਲ ਬਾਅਦ ਮਿਲੇਗਾ? ਇਹਨਾਂ ਗੱਲਾਂ ਨੇ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਨਿਰਾਸ਼ ਕੀਤਾ ਹੋਇਆ। ਇਹ ਵੀ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਐਸੀ ਗੱਲ ਨਹੀਂ ਹੈ। ਐਕਰ ਕਰੇ ਸੋ ਐਕਰ ਪਾਏ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਤਤ ਛਿੰਨ। ਟੁੱਕ ਦਮ ਕਰਾਰੀ ਜੋ ਕਰੋ, ਇੱਕ ਦਮ ਵਿੱਚ ਕਿਧਰੇ ਟਿਕ ਜਾਓ ਹਾਜ਼ਰ ਹਜ਼ੂਰ ਖੁਦਾ। ਮੈਂ ਪਾਣੀ ਹੁਣ ਪੀਵਾਂ ਤੇ ਪਿਆਸ ਮਹੀਨੇ ਬਾਅਦ ਮਿਟੇਗੀ? ਮੈਂ ਰੋਟੀ ਹੁਣ ਖਾਵਾਂ ਤੇ ਭੁੱਖ ਕੱਲ ਮਿਟੇਗੀ? ਲੋਕੀ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕੋਈ ਨੀ, ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਹੋ ਜਾਏਗਾ, ਗਾਸੀ ਲੱਗ ਜਾਂਦੀ ਹੌਲੇ ਹੌਲੇ। ਬੰਦੇ ਨੂੰ ਤਾਪ ਚੜਿਆ ਹੋਵੇ ਬੜਾ ਜ਼ੋਰ ਦਾ ਤੇ ਉਹ ਡਾਕਟਰ ਨੂੰ ਕਹਿੰਦਾ, ਜਰਾ ਹੌਲੇ ਹੌਲੇ ਬੁਖਾਰ ਮੇਰਾ ਉਤਾਰੀ, ਮਹੀਨਾ ਦੋ ਮਹੀਨਾ ਤੜਪਦਾ ਰਹਾਂ। ਕਹਿੰਦਾ ਛੇਤੀ ਕਰ, ਜਲਦੀ ਠੀਕ ਕਰ। ਵਿਕਾਰਾਂ ਦਾ ਅਗਿਆਨਤਾ ਦਾ ਤਾਪ ਮਨ ਨੂੰ ਚੜਿਆ ਹੋਵੇ, ਹੌਲੇ ਹੌਲੇ ਹੋ ਜਾਏਗਾ, ਆਹਿਸਤਾ ਆਹਿਸਤਾ ਹੋ ਜਾਏਗਾ। ਇਹ ਠੀਕ ਨਹੀਂ ਹੋਣਾ ਚਾਹੁੰਦਾ। ਇਹ ਰੋਗੀ ਰੋਗ ਨਾਲ ਵੀ ਮੋਹ ਕਰ ਬੈਠਾ ਹੈ।
मनोचिंतक ऐसा कहने लंबी बीमारी दे जीण वाले मरीज बीमारी नाल सहमत होके जीवन देन और निराश हो जाते हैं भी ठीक नहीं होवांगे। कोई दसे भी सही उन्होंने ऐ दवाई ले लो ऐ दवाई ले लो, उन्होंने अंदर निराशा है। रोग दे जीण की आदत बन गई, विकारा दे जीण का सुभाव बन गया, हुण ठीक होने का ख्याल भी नहीं और ठीक हो सकांगे ऐसा भरोसा भी नहीं पाई, नहीं ठीक हो सकांगे ये जीवना पेगा। जैसे जर्मनी के प्रसिद्ध डॉक्टर हो गुजरे फ्रायड ने कहा है हंकार देच, काम देच, क्रोध देच, लोभ देच जीना पेगा, यह कोई इलाज नहीं। थोड़ा जहां इन्हों मदन किया जा सकता है, बाकी इन्हों का त्याग नहीं हो सकता, जीवन नूं छड़ नहीं सकदे, इन्हां दे जीवना ही पैंदा। यूरोप दे पढ़े लिखे बंदियां नूं इस फ्राइड ने बड़ा निराश किया, जीवना ही पैंदा, इहदे जीवना पैंदा। उहने ऐलानिया किया भारत दे संत गलत कहिंदे ने, मन दे च राम है, कहिंदा नहीं मन दे च काम है, मन दे च निरंकार है, कहिंदा कता ही नहीं मन दे च हंकार है। उह इंज कहिंदा, कहिंदा मैं मन नूं फोल के देखिया सिवाय हंकार तो होर कुछ भी नहीं है, मैं मन नूं फोल के देखिया सिवाय वासना तो होर कुछ भी नहीं है, मैं मन नूं फोल के देखिया कहिंदा सिवाय काम तो होर कुछ नहीं। एवें कही जांदे राम है मन तू जोत स्वरूप है अपना मूल पछा, एक सीमा तक वो ठीक कहिंदा है, एक सीमा तक। जैसे सागर दे उपर उपर ते लहरां ने या कुछ लभण गया मछलियां ने संख ने सिपियां ने मोती ते गहरे करदे किसे किसे दे हाथां, उपर उपर ते वाकई मन दे ख्वाहिशां ने कामनावां ने वासनावां ने जो बहुत गहरे डुबकी ला लैंदे ने उन्हां नूं राम नाम दा हीरा मिल जांदा है। तन में मनवा मन में साचा सो साचा मिल साचे राचा, तन विच मन है मन विच सच, तन विच मन है मन विच प्रभु है, मन तू जोत स्वरूप है अपना मूल पछा। खेड सारी पहचान आती है, पहचान आती है, जिसनों मैं नहीं जानता वो नहीं है, जिसनों मैं नहीं समझता वो नहीं है, जो मेरे चेते च नहीं वो नहीं है, जो मेरी स्मृति च नहीं वो नहीं है, जो मेरी समझ दे च नहीं वो नहीं है। धन गुरु अर्जन देव जी महाराज कहते हे प्रभु चलते पिया तेरे मार्ग ते, पर उस बच्चे दी तरह जिसने अज चलना सीखे, दो साल बाद ढाई साल बाद डेढ़ साल बाद बच्चे चल देने पैर पुट देने खड़े हो गए, कि चार पांच साल दा बच्चा होवे ते बच्चा चले ना, मां बाप नूं चिंता हो जाती है गल की है, बच्चा खड़ा नहीं होता पैर नहीं पुटता, चार साल दा हो गया पांच साल दा हो गया डॉक्टरों को ले जाने वैद्य को ले जाने, तीन साल दा हो गया चार साल दा हो गया मुंह अक्खर नहीं निकल बोलता नहीं, मां बाप नूं चिंता हो जाती है। जिस दिन बच्चे की जबान चो पहला बोल निकलता है अक्सर मां ही निकलता है, घर दे खुशियां मनाईया जाने, घर दे प्रसाद वंडदे ने मिठाइया वंडदे ने नचदे ने टपदे ने बच्चा बोलन लग पे। जिस दिन बच्चा कदम पुटे बच्चे ने कदम पुटे चलन लग पे, चलो एक कदम ही सही कदम ते पुटे खड़ा ते होया, कोई ती चाली साल तो गुरुद्वारे आ रहे होवे ते अजे भी सुरत नहीं चली शब्द दी तरफ, यकीन जानो गुरु नूं भी चिंता हो जाती है गल की है, इन्ने चिर हो गया गुरुद्वारे आउंदे, पंजाह साल हो गया गुरुद्वारे आउंदे आ, अजे भी अमृत वेले उठ के रसना वाहेगुरु वाहेगुरु नहीं जपते, गुरु नूं भी चिंता हो जाती है बोलना ही नहीं आया, बाबा बोलना क्या कहिए जैसे राम नाम रव रही, इन्हू बोलना ही नहीं आया, ये बोलता ही नहीं, पचास साल का हो गया बोलता नहीं पे, ये तीह पैंती साल हो गए ने इन्हू ये चलता ही नहीं, चलना तो सुरत ने,
जपना ते रसना ने रसना नाम जपो तब मथिए इन बिद अमृत पाओ जपना रसना नालो और जपण दे जो ढंग इस्तेमाल करना है गुरु नानक ने दस दिता है गावीए सुनिए मन रखिए जबान गायन करे ते मन सुने मन सरोता बने जबान वक्ता बने अगर जबान वक्ता बन के मन सरोता बन गया ये पुरुष पहुंच गया जबान वक्ता ते बनी है मन सरोता नहीं बने ये चलते पे पहुंचे कोई जबान वक्ता ही नहीं बने जपदा ही नहीं ते उस बच्चे की तरह होया चार पांच साल का हो गया मुंह बोल नहीं निकलते पे मां बाप नो चिंता है गल की है बोलता नहीं डिगना की है ते चलना की है सत्संग विच आया चल पिया कुछ संगत विच बैठा है डिग गए सच बोले है चल पिया झूठ बोल रहे है डिग पे दान कीता है चल पिया बेईमानी कर रहे है डिग पे अमृत दी प्यास पैदा हुई है चल पिया शराब दी तलब जाग पई है डिग पे जिंदगी भर ये चलना डिगना यही आता है हाथ दे गुटका है चल पे है पर गंदे गीत अलाप रहे है डिग पे तुसी देख सकते हो चल देने डिग देने चल दे सारी जिंदगी चल पैने डिग पैने कदम अगे तरफ उड़ते डिग दे पिछे की तरफ फिर उत्थे ही आ जाते हैं जिथो चले उन सारा दिन कोई मनुख एक कदम अगे एक कदम पिछे पुटे किथे पहुंचेगा किधरे पहुंचेगा चल चल के थकेगा चल चल के टूटेगा पहुंचेगा किधरे नहीं दावे नाल मैं कह सकदा चाली चाली साल तो जेड़े गुरुद्वारे आ रहे ने चाली साल पहले क्रोधी सन अज भी क्रोधी ने चाली साल पहले लोभी सन अज भी लोभी ने चाली साल पहले झूठे सन अज भी झूठे ने और चाली साल पहले वासना दे भरे हुए सन अज भी ने कल ते कुछ भी ना बने मेहनत ते बड़ी की थी थके भी ने टूटे भी ने चाली साल पहले हंकारी सन अज भी हंकारी खेड़ते कुछ भी ना चले ने चल चल के थके ने टूटे ने पहुंचे किधरे भी हे प्रभु मैं ते चलना ते डिगदा तू मेर कर तू मेरी बां पकड़ खेड़ बने दास गोविंद फतेह सतगुर की बांह दे मोहे निस्तार गुरु गोविंद सिंह जी हे प्रभु अपनी बांह दे अपनी बांह पकड़ा ते डिगण तो बचिए मेरे कोल ओ कन नहीं जो तेरे बोल सुन सकन मनुख कोल जिहड़े कन ने ये पुत्र नूं सुन सकदे ने मित्र नूं सुन सकदे ने पत्नी नूं सुन सकदे ने पति नूं सुन सकदे ने भरा नूं सुन सकदे ने मित्रां नूं सुन सकदे ने गुरु नूं नहीं सुनदे ये हकीकत है महाराज मेरे कोल ओ कन नहीं सतगुर कहिंदे जो तैनूं सुन सकां मेरे कोलो जबान भी कोई नहीं जो मैं अपने बोल तेरे तक पहुंचा सका मेरे बोल पुत्रा तक पहुंचते हैं परिवार तक पहुंचते हैं मित्रां तक पहुंच जाते हैं पड़ोसियों तक पहुंच जाते हैं ये प्रभु तेरे तक नहीं पहुंच मेरे को इतनी तौफीक ही कोई नहीं कि मैं बोल तेरे तक पहुंचावा पहुंच दिए गल रब तक भी दिल से जो बात निकलती है असर रखती है पर नहीं ताकते प्रवास मगर रखती है जाका कहा दरगे चले महाराज कहने जेदा बोलिया होया दरगाह दे चलदा है परमात्मा सुनदा है गुरु अर्जन देव जी महाराज कहने मैं एवें नहीं बोलना दे कन सुनो अरदास जीओ मैं तेरे कन दे च गल करनी है थोड़ी करनी तो सुन ते मैं बोल भगत बोलदे ने प्रभु सुनदा है क्यों उना दे बोल प्रभु तक पहुंचते हैं दिल चो निकली हुई गल परमात्मा तक पहुंचती है जबान तो निकली हुई गल तो सिर्फ कन्ना तक पहुंचती है।
نہیں پہنچتی دل, دل تک نہیں پہنچتی. دل سے جو بات نکلتی ہے اثر رکھتی ہے, پر نہیں طاقت پرواز مگر رکھتی ہے. میرے کول او اکھاں بھی کوئی نہیں جو تینوں ویکھ سکدیاں نے. جو پرماتما نو ویکھدیاں نے او اکھاں اتنیاں نرمل ہو جاندیاں نے, اتنیاں پوتر ہو جاندیاں نے, اتنیاں سندر ہو جاندیاں نے. اوہی نیتر خوبصورت ہے جنہاں وچ پرماتما وستا ہے. او نیتر تے کروپ نے, میلے نے, جنہاں دے اندر واشنا ہے, جنہاں دے اندر انرتھ ہے. صاحب کہندے وہ سندر نیتر بھی میرے کول نہیں جو تینوں دیکھ سکن. گرو گرنتھ صاحب دے پہلے ٹھیکہ کار بھائی گرداس نے آپ دی گیات لئے عرض کراں, میرے دیکھے میری سٹڈی دے جو آیا ہے غالباً 150 شبداں دے ارتھ بھائی گرداس جی نے آپ کیتے نے. جڑے جڑے شبد ارتھ کرن لگے گنی گینی بلیکھا کھا سکدے سن, لوکی دھوکھا کھا سکدے سن, بھائی گرداس جی نے انہاں نوں کھولے. پون گرو پانی پتا ماتا دھرت مات, اس سلوک نو بھی کھول دینے. پون گرو گر شبد ہے, واہ گرو جپ منتر سنایا, دھرتی ماتا مہت کر اوت پوت سنجوگ بنایا. اسی جو بول دے ہیں پون کر کے بول دے ہیں, دیہی ماٹی بولے پون. پون نہ ہوئے بول نہیں سکتے. دیکھو لاش پی ہوں دی پانی تے شریر چ ہے, مٹی دا ڈانچا بھی پیا, پون نہیں رہ گئی تو بولنا کوئی نہیں. بولنا ہی بولنا تے پون کر کے, دیہی ماٹی بولے پون. بولن ہار پرم گر اے ہی, بول کے ہی سمبند جڑتے نے, بول کے ہی سمبند ٹوٹتے نے. کچھ ایسا بول ہے, بول ہوندا ہے کہ اوپرا بیگانا اپنا ہو جاندا ہے. کچھ زبان جو ایسے بول نکلتے ہیں مدتاں دی مترتا دشمنی چ بدل جاندی. ایک بول, ایک بول, ایک بول ایسا ہے بندے نو تپا کے رکھ سکتا ہے, شاید ساری رات تڑپتا رہے. پر جے ایک بول تڑپا کے رکھ سکتا ہے, ایک بول شانت بھی کر سکتا ہے, سکون بھی دے سکتا ہے. کھیڈ تے ساری بولاں دی, منکھی دنیا دی ساری ہلچل بول چال تے کھڑی ہے. یہ بھی میں عرض کر دیاں, سارے سنبند بھی بول چال تے کھڑے نے. منک کہہ دینا اتے ساری بول چال ہے جتے سمبند ہوئے, جتے سمبند نہ ہوئے کہندا اتے ساری بول چال کوئی نہیں. جتے سنبند گوڑے ہون کہندا اتے ساری بول چال بڑی چنگی ہے, جتے نہ ہوئے بھی ساری بول چال ہی کوئی نہیں. سمبند جڑتے نے بولن کر کے, تے بولنا پون کر کے. ان پنج تتاں دے چو پون نو گرو نانک نے گرو کے ہے, کیونکہ اس کر کے تے بولنا ہے واہگرو واہگرو, تائیں رسنا جت سد دی اندر سواس چلن. پون ہے پاویں پانی پیتا ہے, بھاویں دھرتی ماں ہے, پر پون تے گرو ہے, سمبند جوڑ دے پرماتما. ایسا کچھ بولنا ہے موہ کے بولن بولیے, جت سن دھرے پیار. کچھ ہے ایسا بولنا کہ پرماتما نال سمبند جڑتا ہے, کچھ ہے ایسا بولنا سنسار نال سمبند جڑتا ہے, پروار نال سمبند جڑتا ہے. جڑے بول پروار نال سمبند جوڑتے ہیں, سنسار نال سمبند جوڑتے ہیں, انہاں نوں کہندے ہیں شبد. تے جڑے بول پرماتما نال سمبند جوڑتے ہیں, انہاں نوں کہندے ہیں گر شبد. روشنی نال بھرے ہوئے شبد نے, چاننے نال بھرے ہوئے شبد نے. خیر سنکھیپ وچ میں عرض کراں, منک 90% پرگٹ بھی بولاں تے ہوندا ہے, تا مرد سخن نہ گفتہ باشد, ایب و ہنر نہفتہ باشد. جنے چر تک منک بولے نہ گن اوگنا دا پتہ ہی نہیں چلتا. کرودھی ہے کہ شانتمئی ہے, یہ جلد باز ہے کہ دھیرجمان ہے, مورکھ ہے کہ سیاح ہے, دھارمک ہے کہ ادھارمک ہے, ستسنگی ہے کہ کسنگی ہے. بول دس دیں, ہتھاں تو کچھ نہیں پتا.